0: बस तुम रहते हो।
1: झनक झनक झन झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झनक झ